थोरै थोरै छुच्चिचे तर लास्ट च्वाचे यार त्यति हल्का हल्का फुच्चिचे अनि थोरै थोरै छुच्चिचे तर लास्ट